0: हर।
1: श्लोक महला पहला। सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड, सचे तेरे लो सचे आकार। सचे तेरे करण सर विचार, सचा तेरा मन सचा दीवान। सचा तेरा हुक्म सचा फुरमान, सचा तेरा कर्म सचा निशान। सचे तुदाखे लख करोड़, सचे सबतान सचे सबजो।